ना होती तेरी जो धार गंगा तो कौन कर तो उद्धार गंगा, ना होती तेरी जो धार गंगा तो कौन कर तो उद्धार गंगा, करे भव निध सो पार मेहमान, करे भव